सच्चा साहेब एक तू जिनसे चो सच वरताया जिस तू जे तिस मेले सता तिनी सच कमाया सतगुरु मिले सच पाया जिनके हृदय सच वसाया मूर्ख।

दुख दारू सुख रोग भया जा सुकाम न होई, तू करता करना मैं नाही जाहो करी न होई। बलहारी कुदरत वसिया